0: जगे नजको काळ खादाच अरे हरिनाम लेवाळ्यांना नमस्कार करच
1: खरोच
0: कारण के ताणी मारे गोपाल कृष्ण रो नाम प्रभु राम रघुवीर रो नाम माता पिता सेवा अरे जगेर माई कूद चाळणो ये जन्मे माताणी मरजो रे मरजो पण जरा कीर्ती रूप वरजो मरजो पण कीर्ती करजो।

0: सा
1: हा वा
0: तो ना लकड़ी ओळ रतो सुतारे सा जाणू सुतार छोलन बरोबर करे छ लोवा ओळ रोकन केन कतो लवारे गन जाणू छोलन वन को तपान कूटन बरोबर करे छ अरे तू ओळ वागरो तो बेटा कीर्तन भजन पोती प्राण सामा बरोबर सुदो वे जाई छे कन संगत करो रे सज्जन की बढ़त बढ़त बढ़त जाए संगत करे दुर्जन की तो घटत घटत नीचे आए संगत करी छेली गजकी मनमान फल खाए।

घर घर चोटी पकड़ फेर ये रे सारू काई करो रे भा पानी रांग बांध रे पाल मरे रांग जिंकले रे काल जगासी काल खाए संत माता दिले पाए अरे जगेन काल खाए वालो छ जायर छ नरधई जावाळ छ ई रेवाळ छेनी पण काई करो 84 चुकारो मारे गोपाल कृष्ण रो नाम सत्य तू सत्य तू सत्य सत्य जो चारे वालो छ वो रे घगड़ा मारो भगवान बाई राबो बाई राबो राबो कोनी राब मेलो छ करण केन मन काई केर छ बाई।

0: मट्टी बाहर वास सामने कुणाओगे ब्रह्मा विष्णु महादेव अनुष्या घराओगे अनेक निरंजन भिक्षा आए भाई आले अतिथा मुड़बर द्यावे मागे पुढे पाहुन का तुकाराम महाराज के गोच कारण केताने भिक्षा भरला आणखी याडी नूल आणि कुल्यावाचो धुंगळी भिक्षा तार मायर कोथी माहिती होई जुगाल ठीक स गे माई पतिदेव अंतर्दशी सुतो तो गडबडी ती की काय लागो काय गडबड चालो गडबड काय छेनी महाराज भार कोई तुई आयच मन काय केरेच भुंगळी भिक्षा घाल केरेच ऊ के लागो तारे माई वत चमत्कार तो करेल लगा नमस्कार मग काय केरे आलो कोणी महाराज मोटो खेळ सी कोई बाकी नागना केर छेरी तो न पुस्ता मोटो खेळ से तू ऊट हेडती हेडती उठाड़ वठाड़न बसार दिनी पगे पर मातो मिल दिनी पग धोनो पानी पील दी तीनी देवे पर पानी मार दिनी तीनी देवे रावड़ा कोड़ा शिविर पीला नहीं वेगे म्याऊ म्याऊ म्याऊ करे लाग पाले में घाल दिनी हाथे हुंडा झला दिनी पालनो हराती बेसकी केर जरे पर बेटी आई वेंडी डीले माए तो कहीं कुर्सी देवे धोके गीती कहीं
1: कोनी कोनी
0: अये तू आस भले धुनी पर मातो पटकले छी माटीन कुम बोले छी माटी ती तो शुद्ध बोले मुंडो भरण बोल माटी एवढी धुणी धोकचन एवढी तुक माटीन कोण बोलच धोळस मुंडेरा हरेगार जाबडेरा मुर्यामा खाईनी याडी पाडेनी हिराण काय मारसा मुंडो फिरन जणीवी आहे काय सारी तांडे लान येन घाल दू काय सारी तांडे लान घाल दू के चिन धुणी पर मातो पटकेची धुणी पर मातो पटका लोई काळे दवाखाने माई जर मीना बरो सुती तो नी याडी साई वेनी करण केन भाई।

0: सवित्रा बाई सगाई करे सारू चार बीर चार लोग गोड़ा भी गे वो तो नारद स्वामी आगो अन सत्यवान सावित्री ने कहे के ए भेंडी ये सत्यवाने थी तारो वाया मत मत मत का बारह महीना मर जाओ छे भेंडी अन तू तो को दार खूं काढ़ीस बारह महीना मर जाओ छे ठीक था मरगो तो मारे माई मारो पत जर खरो हुई तो मारे पति देर में उठा ली और मने कह दी गोड़ पानी वेगो बारह महीना बारह दाड़े तुनी और लारा खनाई जो लकड़ी निकी को नहीं वो दाढ़ी लकड़ी लावा वो लकड़ी फोन आकन व्यसन निर्वाह चलावा एक दाड़ा अब इस पूर्णिमा से लिया बड़े पूर्णिमा कच उन दाड़ा जखो निकलो सत्यवान निकलो उन दाड़ा मातराम सवित्रा की मत हरला रहा चू मते मत मत मत दाढ़ी आई आज वर्ष जगो कोनाई कोनी आई आज गुआ ची कोनी पति दे माऊ चू मारा हट्टा त्रिपुरा ठीक से चले गए चले गए न पूर्णिमेर दाड़ो र अत हट सा अत दे फाटा वे करेर माई एक फाटा उड़ेरो र मारे झोलो सबको मरगो मरते खमात येम राजा लेतानी मायरो प्राण निकलो निकलो जना लारा लारा लारा लारगी होटो फरन देखो तो बाई चुजाओ ए छोरी काई मांगे ची मांगे तो मैं देन तैयार छू महाराज मार सासू ससुर आंदे छ मार सासू ससुर आंदे छ मार सासू सरे आकी देनाक अतरी मांगनी तथास्तु
1: ई जनुम वे आहदोरकी दे रुचि सवियलू
2: ಆಹಾರವೆ ಔಷಧಿ ಅಡುಗೆ ಮನೆಯೇ ಔಷಧಾಲಯ ಸ್ವಾದಿಷ್ಟ ಆಹಾರ ಚಟ್ಪಟ ಅಡುಗೆ ವೈವಿಧ್ಯಮಯ ತರಾವರಿ ತಿನಿಸುಗಳು ಅಡುಗೆ ಮನೆಯ ಸಾಧನಗಳು ಪರಿಕರಗಳು ಹೆಲ್ತ್ ಟಿಪ್ಸ್ ಅಂಡ್ ಹೆಲ್ದಿ ಫುಡ್ ನಿಮ್ಮ ಮನೆ ಮನದ ಕೈರುಚಿ
3: ಅಡುಗೆ ಮನೆಯಲ್ಲೊಂದು ಸುತ್ತು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸೋಮವಾರದಿಂದ ಶನಿವಾರದವರೆಗೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ 1 ಗಂಟೆಗೆ ಆರ್ಜೆ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಜೊತೆ ಮೊಬೈಲ್ ಆಪ್ನಲ್ಲಿ ಕೂಡ ರೇಡಿಯೋ ಶಿವಮೊಗ್ಗವನ್ನು ಕೇಳಿ ಆನಂದಿಸಿ
4: ನೀವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ರೇಡಿಯೋ ಶಿವಮೊಗ್ಗ 90.8 FM ಸಮುದಾಯ ಬಾನುಲಿ ಭರವಸೆಗಾಗಿ ಭವಿಷ್ಯಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಬಾನುಲಿ ಈಗ ಹಿಂದೂಸ್ತಾನಿ ಸಂಗೀತ ಹಾಡಿರುವವರು ನಿಷಾದ್ ಹರ್ಲಾಪುರ್ ಹಾಗೂ ನೌಷಾದ್ ಹರ್ಲಾಪುರ್
5: ಪಂಡಿತ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪುಟ್ರಾಜ್ ಸಚಿವರನ್ನ ನಮಸ್ಕರಿಸಿ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಅನುಭವಗಳಾದ ಪಂಡಿತ್ ಸೋಮನಾಥ್ ಮರಳುಸರ್ ಅವರಿಗೂ ನಮಸ್ಕರಿಸಿ ಪ್ರಥಮದಲ್ಲಿ ಬೆಳಗಿನ ಸಮಯ ಆಗಿದ್ದರಿಂದ ರಾಗ ಕೋಮಲ್ ರಿಷಬ್ ಆಸ ಅವರನ್ನ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸ್ತೀವಿ ನಮ್ಮ ತಾಯಿಯವರು ಶ್ರೀಮತಿ ದಿಲ್ಶಾ ಗರ್ಲಾಪುರ್ ಅವರು ತಂಬೂರಿ ಸಾಧ್ಯತೆ ಅವ್ರಿಗೂ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು ರಾಗ ಕೋಮಲ್ ರಿಷಬ್ ಆಸ ಅವರೊಂದಿಗೆ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭಿಸ್ತೇವೆ